असतो मा सदगमया. मर्सीफुल लॉर्ड लीड अस फ्रॉम अनरियलिटी टू द रियलिटी. तमसो मा ज्योतिर्गमया. Lead us from the darkness of the ignorance to the light of the wisdom. Mrityurma amritam gamaya. Lead us from mortality to immortality. Om Shanti, Shanti, Shantihi.